0: 94.96, 98.2। आप सुन रहे हैं RM3।
1: एमबीसीच्या घड्याळात सकाळचे ठीक 9 वाजले आहेत।
2: सकाळ बीट्स
3: सकाळ बीट्स

बिसिक श्रोत्यानो आचार्य सकाल बीस कार्यक्रमात प्रत्येक गाण्यात विशेष भावभावना अनुभव कराल अशी अपेक्षा आहे। तर चला हे पुढील भक्तिगीत ऐकूया व या गाण्याच्या संगीताशी तन्मय व्हा।

0: ज्ञान राज माझी माऊली रसिक हो या गोर भक्ति गीताचा आस्वाद तुम्ही अवश्य घेतलात या प्रभात वेळी यातील मात्र संशय नाही
1: चौरानवे पंचानवे दशमलव छः अठानवे दशमलव दो आप सुन रहे हैं RM3
0: RM3 रेडियो मनोरंजन पुनश्च तुमचे मनापासून स्वागत करण्यात येत आहे या प्रभात वेळी ऑन द वेव्स ऑफ रेडियो मनोरंजन तेव्हा रसिक हो या भक्ती गाण्यानंतर चला वळूया भावगीतांकडे आदर्श शिंदे जसराज जोशी यांच्या आवाजात ऐकूया सूर हे नवे टिकन फ्रॉम दी मूवी तू तिथे असावे

चित्रपट गाण्यानंतर रसिको सादर करीता होते संगीत हल्दीपूर यांनी गायलेले एमएस धोनी मूवी या चित्रपटासाठी हे पुढील गीत दूध दे चा क्षण हा ओला

0: इंजिनियर बनायला पैसा लागतो, डॉक्टर बनायला भी पैसा लागतो, हिरो बनायला पैसा लागत नाही, त्याला लागते फक्त नशीब।
1: मारुती राया हिरोईन बनल्यानंतर ना लई चिंगाट पैसा मिळतो बघ, मुंबईच्या भाषेत म्हणजे रंपाट फास्ट।

हर्षवर्धन वावरे बिला शिंदे वसह गायकांच्या आवाजात आपण ऐकत होता रमपाठ चित्रपटातून घेतलेले हे गाणं. तेव्हा रसिकहो सकाळ 20 या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे भिकारी चित्रपटातून घेतलेले हे भाव मधुर रोमॅन्टिक ट्रॅक इन द रोमॅन्टिक व्हर्सेस ऑफ सुनिधी चौहान व विशाल मिश्रा.

मनाला मोहन घेणारे हे अप्रतिम रोमॅन्टिक गीत ऐकल्यानंतर संगीत प्रेमी श्रोत्यानो याच्या संदर्भात चला ऐकूया एक दुसरी रोमॅन्टिक ट्रॅक.

चलती मला राइट ऑन 94.95 डेसिमल 6.98 डेसिमल 2 मेगाहर्ट्ज वर विशेष करून आर एम फ्री रेडिओ मनोरंजन खास तुमच्या मनोरंजनासाठी या प्रभात वेळी

ऋषिक श्रोत्यानो या प्रभाते वेळी आमचे सर्व बाळ मित्र विशेष विद्यार्थी करू विद्यार्थी वर्ग शाळेत रुजू झालेले आहेत असे असले तरी त्यांच्यासाठी आम्ही शुभ चिंतितो। तर चला या क्षणी या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे हर्षवर्धन वावरे व सुनावणी

संगीतमय वातावरण चालू आहे ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन म्युझिक लव्हर्स. तुम्ही जिथून आपला कार्यक्रम ऐकत आहात या कार्यक्रमात या कार्यक्रमातील गाण्यांचा आस्वाद तुम्ही अवश्य घेत आहात अशी अपेक्षा आहे. तर या कार्यक्रमाला धुंद करण्यासाठी चला ऐकूया मोना डार्लिंग गेली कुठं, टेकन फ्रॉम द मूवी जाऊ द्या ना.

परिस्थिति या टाइटल ट्रैक नंतर संगीत प्रेमी श्रोत्या न्यूज सकाळ बीच कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. तर या कार्यक्रमाची सांगता आम्ही या पुढील गाण्याने करीत आहोत. याचा आस्वाद घ्या बेलासुला खे व कलाकारांच्या आवाजात. आणि ह्याच गाण्यासवे सादर करण्यात आलेला आजचा आपला हा कार्यक्रम इथेच संपत आहे. दिवसाचा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी शुभ व मंगल ठरो ही सदिच्छा. मनापासून धन्यवाद. शुभ दिन व नमस्कार.